आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण करीत आहे त्यानिमित्ताने आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रसिक श्रोते हो, लहानपणीचे दिवस, घरातली स्वयंपाकाची आईची लगबग, शाळेचा युनिफॉर्म घालून जायची तयारी आणि त्यातच लीलताई भागवत, नीलम प्रभू, सुधा नरवणे, कुसुम रानडे अशी विविध काही नावं आणि रेडिओवरची सुंदर गाणी, बातम्या, वेगवेगळे कार्यक्रम, कामगार सभा, वनिता मंडळ, आपली आवड आणि त्यांच्या सिग्नेचर ट्यून्स यांचं एक संमिश्र पण एकजीव चित्र असं हे आठवणीतलं आपलं आकाशवाणी. किंबहुना ज्या पिढीच्या दिवसाच्या घडामोडी आकाशवाणीच्या सोबतीनं होत असत अशा सगळ्यांच्याच मनात असं चित्र खात्रीनं असणार, ते म्हणजे आकाशवाणी. आणि होय श्रोते हो, आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या श्रृंखले अंतर्गत आजच्या 7व्या भागात प्रसारित करीत आहोत आकाशवाणीची समृद्ध परंपरा या विषयावर शरयू देशपांडे यांची मेघना ढवू यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात तर मग.

0: रसिक श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी मृदुला घोडके आपल्याला बातम्या देत आहे. आकाशवाणी पुणे सुधा नरोणे आपल्याला बातम्या देत आहे आणि दिल्ली केंद्रावरून आकाशवाणी मिलिंद देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. रसिक श्रोते हो, तुम्ही असं म्हणाल की हे काय चाललंय, हे निवेदन इथं करायचं कारण असं. आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या श्रंखले अंतर्गत 7व्या भागात आमंत्रित केलं आहे पूर्वाश्रमीच्या वृत्त निवेदिका शरयू देशपांडे यांना.
1: आकाशवाणी औरंगाबाद परभणी शरयू देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. आजच्या ठळक बातम्या.
0: वृत्त निवेदिका म्हणून काही काळ कार्यरत असलेल्या शरयू देशपांडे यांना आजच्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलेलं आहे. शरयू देशपांडे, आकाशवाणी स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
0: नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
0: आणि आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण करीत आहे त्यानिमित्ताने आपलं मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, शरयू देशपांडे या सध्या हैदराबाद कोटी विमेन्स कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. हैदराबादमधील अनेकविध कार्यक्रमांचं सूत्रसंचालन त्या उत्तमरित्या पार पाडतात. आणि तत्पूर्वी हे सांगायचं अजून आम्हाला खूप अभिमान वाटतो की शरयू देशपांडे ह्या 1995 ते 2000 या काळात औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर वृत्त निवेदिका म्हणून काम करीत होत्या. तसंच युववाणी कार्यक्रमातही नियमित त्यांचा सहभाग असायचा. औरंगाबाद, अमरावती आणि अमेरिकेत अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन शरयू देशपांडे यांनी केलेलं आहे. शरयू देशपांडे, माझा पहिला अगदी खूप महत्वाचा प्रश्न, आकाशवाणी म्हटलं की एक जिव्हाळ्याचं नातं प्रत्येकाशी जोडलेलं असतं, या हृदयाचं त्या हृदयांतरात, तर आकाशवाणी आणि तुमचं भावनिक नातं कसं?
2: धन्यवाद मेघनाताई. सर्वप्रथम माझ्यातर्फे देखील आकाशवाणीने 90 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आपण सर्वांचं आणि श्रोत्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. आकाशवाणीशी असलेलं नातं, भावनिक नातं तुम्ही विचारलं, एका शब्दात सांगते, मैत्रिणीसारखं.
0: अच्छा.
2: आणि अगदी बालमैत्रीण म्हटलं तरी चालेल, कारण खूप लहानपणापासून रेडिओच ऐकण्यात आहे, आकाशवाणीच ऐकण्यात आहे. सुरुवात ही भक्ती गीतांनी व्हायची, 6:15 वगैरे, त्यानंतर आकाशवाणीच्या बातम्या 6:50 नंतर 7, त्यानंतर मध्ये विविध मनोरंजनाचे कार्यक्रम एकीकडे सुरू असायचे. आणि मला वाटतं आकाशवाणीचं ते एक महत्वाचा भाग आहे की एकीकडे आपली कामं करताना आपण आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतो. दुपारी 12:30 आपली आवड असायचा, जेवण करताना ते ऐकायचं, आणि संध्याकाळी तर विचारायलाच नको, जयमालापासून जी सुरुवात व्हायची, त्यानंतर मध्ये बिनाका गीतमाला, त्यानंतर सिबाका गीतमाला झाली, त्याची बेला के फूल, छाया गीत, असं करत दिवसाची पूर्ण सांगता व्हायची. इतकंच काय, मी अजूनही आकाशवाणीवरचा सखी सहेली कार्यक्रम ऐकते. कॉलेजमधून निघताना तीच वेळ असते, साधारण 3:30 आणि मग मी ते लावून ठेवते आणि छान वाटतं, कुठेतरी पुन्हा आपण त्या दिवसात गेलोय असं वाटतं. खूपच जवळचं नातं आहे आकाशवाणीचं. आणि आकाशवाणीचं जे ब्रीदवाक्य आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, ते कायमच त्या ब्रीदवाक्याशी माणिक आहे. आणि ग्रामीण भागाशी जे आकाशवाणीने नातं ठेवलेलं आहे, ती जी नाळ आहे ती अधिकाधिक मजबूत होत गेलेली आहे, प्रथमपासूनच घट्ट होत चाललेली आहे.
0: तुम्ही आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात वृत्त निवेदिका म्हणून काम केलं, तर आकाशवाणीचा हा प्रवास कसा सुरू झाला?
2: सुरुवातीचा प्रवास हा कॉलेजच्या दिवसांपासून सुरू झाला, युवावाणीमधून. ऍक्च्युली सगळ्या मैत्रिणी जात होत्या, युवावाणी कार्यक्रमात सहभागी होत होत्या, आणि मग मी पण देखील तिथे गेले. त्यांनी एक एक विषय देत गेले आणि त्या विषयांवर आधारित गाणी, म्हणजे मला एकदा विषय मिळाला होता चंद्रावर आधारित मराठीतली गाणी, तो एक 40 मिनिटांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नाट्यसंगीताची वाटचाल, हा एक मी स्वतःहून निवडलेला तो एक विषय होता, तो मला करायला मिळाला. श्रावणा

0: काळातली गीतं आदे केले. तर असा युवावाणीत माझा सतत सहभाग राहिला. युवावाणीत आम्हाला लक्ष्मीकांत धोंड सर त्यांनी मार्गदर्शन केलं. युवावाणीतच एक मूलभूत जे धडे असतात आकाशवाणीतले, अगदी बेसिक म्हणजे श्वासावरचं नियंत्रण, त्यानंतर शब्दांचे चढ उतार, उच्चारांवरचं संस्करण, उच्चार आवाज आणि उच्चार ह्याच्यावरचे जे संस्कार आहेत ते मला आकाशवाणीने दिले. सुरुवात युवावाणीमधून झाली.
1: अच्छा,
0: अजून एक छोटीशी जी गोष्ट असते की कागद तुम्ही जे लिहून आणता ते एका साईडलाच लिहायचं, पाठीला लिहायचं
1: नाही,
0: कारण तुम्हाला कागद तो अलगद उचलायचा आहे, त्याचा आवाज व्हायला नको. ती सवय मला तेव्हापासून लागली. मी अजूनही निवेदन करताना कागदच वापरते आणि ते देखील असंच एका साईडनीच लिहिलेलं असतं. तर हे मला तिथून युवावाणीमधून आणि नंतर वृत्त निवेदन करतानाही जाणवलं. उच्चारांवरचे संस्कार, आवाजावरचे संस्कार आणि एकूण भाषेवरचे संस्कार, म्हणजे मराठी बोलत होतो पण तिथे गेल्यावर कळलं की कितीतरी गोष्टी ह्या आपण चुकीचे उच्चार म्हणा किंवा एक अज्ञान होतं त्या संदर्भात. जसं पुन्हा हा साधा शब्द आहे पण खूप वेळा पुन्हा पुन्हा असं म्हटलं जातं, तर ते आकाशवाणीने सांगितलं की नाही पुन्हा इतकं साधं. आकाशवाणीत बोली भाषेला जास्ती महत्व दिलं जातं, कारण पुन्हा तेच की ग्रामीण भागाशी आपल्याला नाळ ठेवायची आहे, जुळलेली आहे. तर मग व हा शब्द वापरायचा नाही, हा व च्या ऐवजी
1: आणि लावायचं,
0: किंवाच्या ऐवजी अथवा लावा. अजून होते काही काही अक्षर च, ज आणि प. आता च मध्ये दोन, च पण आहे आणि च पण आहे. च चहाचा आणि च चमच्याचा, चमचा नाही चमचा असं. ज तेच जरा किंवा जेव्हा. आणि फच आता फार महत्वाचं, फच तर अजूनही बऱ्याच जणांच्या बाबतीत होते की फ हे फ्रिकेटिव्ह म्हणून वापरलं जातं पण मराठीत ते ओष्ठव्य आहे, म्हणजे फ असा तो उच्चार आहे, फक्त फक्त नाही. तर हे जे आहे ना ह्या खूप तशा दिसायला फार छोट्या गोष्टी वाटतात पण त्या भाषेच्या दृष्टीने फार महत्वाच्या ठरतात. तर तिथून माझं ते बेसिक ट्रेनिंग म्हणा, एकूण मार्गदर्शन हे तिथे सुरू झालं माझं.
1: म्हणजे आकाशवाणीने तांत्रिक दृष्ट्या अभ्यास जो आहे आणि जो संस्कार आहे तो आपल्याला आकाशवाणीनं भरभरून दिला आहे.
0: नक्कीच नक्कीच, म्हणजे आकाशवाणी हा एक प्रकारे अविभाज्य अंग बनलं. म्हणजे ज्या लोकांना आम्ही सुरुवातीला ऐकत होतो लहानपणी कॉलेजच्या दिवसात, आणि हे खरंच मला म्हणजे पुढे जाऊन मी सांगते तसं की वाटलंच नव्हतं की पुढे जाऊन आकाशवाणी ही माझ्या आयुष्यात इतका महत्वाचा भाग ठरेल किंवा एक अविभाज्य अंग बनेल, किंवा ज्या लोकांना मी ऐकले जे मला गुरुस्थानी वाटत होते त्यांना मी प्रत्यक्ष पाहिलं, त्यांच्या हाताखाली काम केलं. म्हणजे जसं आता हा युवावाणीचा भाग झाला, त्यानंतर मग झालं असं की डिग्री केल्यानंतर मी कॅज्युअल अनाउन्सर आणि न्यूज रीडर दोन्ही पदांसाठी परीक्षा दिल्या.
1: अच्छा,
0: आणि दोन्हीसाठी मी उत्तीर्ण झाले. माझा चॉईस होता, मला ठरवायचं होतं कुठे मी जायचं. झालं असं की मी जेव्हा शाळा कॉलेजात सुरुवात दिवसाची जी व्हायची, म्हणजे शाळेला निघताना 6:50 तो एक आवाज असायचा, आकाशवाणी औरंगाबाद परभणी, अविनाश पायगुडे प्रादेशिक बातम्या देत आहे, आजच्या ठळक बातम्या. हा इतका मृदू तरल आवाज जो होता तो इतका, म्हणजे त्या काळात बातम्या काय आहे त्याच्याकडे फारसं लक्षच नसायचं. तो आवाज, त्या आवाजाचं गारुड, तो बातम्या देणारा बातमीदार जर त्या आवाजामधून, त्या उच्चारांमधून, आवाजाच्या चढ उतारांमधून जर ते अधिक इंटरेस्टिंग बनवत असेल तर ते ऐकायलाही खूप
1: खूप छान वाटतं,
0: छान वाटतं. तर ते तेव्हापासूनच होतं. त्यानंतर मुखीम खानचे इलाकाही खबरे सुनिये हा भाग उर्दू बातम्या तेव्हा असायच्या, तो पण आवाज सतत ऐकण्यात होता. तेव्हा असं वाटायला लागलं की हे जे आकर्षण आहे आता त्या आकर्षणाला पुढे नेण्याची संधी तशी मिळते. त्यामुळे मग वृत्त निवेदनात जायचं ठरवलं. दुसरं असं होत होतं की मला स्वतःला एक गोष्ट जाणवली की वृत्त निवेदन थोडस चॅलेंजिंग असेल, कारण युवावाणीचा मला अनुभव होता, मला थोडा वेगळा अनुभव घ्यायचा होता आणि वेळा पण मला मॅच होतोय, कारण सकाळी 6:50 ते द्यायचं होतं, त्यामुळे सकाळी जायचं आणि त्यामुळे माझं नंतर कॉलेज असायचं, एमए करत होते विद्यापीठात, तर त्या वेळा पण मॅच होत होत्या. म्हणून मी वृत्त निवेदनाचं क्षेत्र निवडलं.
1: वृत्त निवेदिका म्हणून तुम्ही काम करत असताना ऑन एअर सिग्नल आल्याबरोबर लाईव्ह बोलायचं असतं, तर लाईव्ह बोलताना अशा काही छोट्या छोट्या अडचणी आल्यात, काहीतरी चुकलंय, काहीतरी असं झालंय, बोलताना कधी अडखळणं आलंय का, किंवा असं काही एखादी बातमी द्यायची आपल्याला? काही बातमी कशी असते ती आनंदाची असते, काही दुःखाची असते, किंवा काही बातम्या अशा असतात की बातम्या तुम्ही देत असताना तुम्हाला एक पेपर येतो की नाही आता ही तुम्हाला आता लगेचच वाचायची, तर अशा या सगळ्या गोष्टींबद्दलचा तुमचा अनुभव काय?
0: आणि हेच कारण होतं ज्यामुळे मी म्हटले की मला वृत्त निवेदनाचा एक तो वेगळा अनुभव आणि थोडासा चॅलेंजिंग, कारण त्याचं प्रक्षेपण हे लाईव्ह असतं आणि अगदी 10 मिनिटं तुमच्याकडे आहेत. त्या 10 मिनिटात तुम्हाला जवळपास 15 ते 16 बातम्या द्यायच्या असतात, सगळी क्षेत्र तुम्हाला कव्हर करायची असतात. 5:30 आकाशवाणीत पोहोचायचं आणि मग तिथे युटीआय आणि पीटीआयचे ते फॅक्स मशीन्स असतात, ते इंग्रजीमध्ये बातम्या येतात, त्या तुम्हाला मराठीत भाषांतरित करायच्या. भाषांतर करताना जास्तीत जास्त मराठी शब्द वापरायचे, अर्थात जी नावं असतील ती इंग्रजीत घ्यायला लागतात आणि मग ते मराठीत आणि अर्ध्या पानावर एक एक बातमी लिहायची.

जेणेकरून तुम्हाला एक पान म्हणजे एक पान एका मिनिटात होतं असं एक आम्ही थोडंसं गणित बांधलेलं होतं, त्याप्रमाणे आम्ही बातम्या लिहित होतो. एक 15 पानं माझ्याकडे तयार व्हायची, म्हणजे सगळ्यांकडेच त्याची 10 मिनिटाचं. पण जर तुम्हाला वेळ मिळाला किंवा एखादी बातमी ऐनवेळेस ठरली की द्यायची नाही, तर मग त्या दृष्टीने सगळी ठेवायची स्पोर्ट्स बातम्या. नंतर त्याचंच भान ठेवायला लागायचं की आपल्याकडे वेळ 10 मिनिटाची आहे, सुरुवात आपण हळू करतो आणि मग नंतर शेवटी शेवटी घाई होते. मग बघायचं घड्याळाकडे, आपल्या स्टुडिओमध्ये सुरुवातीला कोणीतरी सोबत येतं पण नंतर नंतर तुम्ही एकटेच असता. तुम्ही माईक, घड्याळ आणि लाईट सिग्नल आणि ती घड्याळची टिकटिक आणि समोरची ती काळी काच आणि त्याच्या पलीकडे असंख्य श्रोते, तर हा सगळा भाग असतो. त्यामुळे मग शेवटी काय होतं, म्युच्युअल फंडच्या जाहिरातीप्रमाणे मग ती शेवटचं गुंडाळाव्या लागतात, स्पोर्ट्सच्या बातम्या अगदी पळत पळतच म्हणाव्या लागतात. तर ते सुनील शेंखेडे सरांनी सुरुवातीला ट्रेनिंग दिलं होतं की नाही हे कसं तुम्ही बसवा एका व्यवस्थित स्पीड मध्ये, तर स्पीड तुम्ही घरी प्रॅक्टिस करा.

0: मग ती शेवटचं गुंडाळावे लागतात, स्पोर्ट्सच्या बातम्या अगदी पळत पळतच म्हणाव्या लागतात. तर ते सुनील शेनखेडे सरांनी सुरुवातीला ट्रेनिंग दिलं होतं की नाही हे कसं तुम्ही बसवा एका व्यवस्थित स्पीडमध्ये, तो स्पीड तुम्ही घरी प्रॅक्टिस करा, आरशासमोर बसा, मग तुम्हाला अंदाज येईल. तो एक भाग त्यात असायचा. बातम्या देताना एक जबाबदारी असते तुमच्यावर. तो जो प्रसंग आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे तिथे त्याचं नमूद करावा लागतो. जसं आपण आता बोललो की काही वेगळे अनुभव तिथे येतात, ते नावं फार महत्वाची आहेत. म्हणजे कुणाला पुरस्कार मिळालाय, कुणाच्या बाबतीत काही घटना घडल्या, त्यांची नावं, काही संस्थांची नावं, ही सगळी महत्वाची असतात. असं होतं म्हणजे अचानक काय होतं, आपणच लिहिलेलं असतं पण आपल्याला तो शब्द नवीन असतो, ते नाव नवीन असतं संस्थेचं, आणि मग ते आपण असं होतं की अरे मी हे नक्की काय लिहिलंय, म आहे का स आहे, असं होतं.
1: होऊ शकतं
0: असं एकदा झालं होतं पण मी ते नंतर सावरून घेऊ शकते. तेच नाव मी पुढच्या वाक्यात घेतलं, तिथे सोडलं, तेवढ्या वेळात मला ते लक्षात आलं आणि मग ते पुढे घेतलं. पण हो असा भाग होऊ शकतं. त्याची तयारी, त्याचं ट्रेनिंग त्यांनी आधीच दिलेलं असतं. इतकं व्यवस्थित तुम्हाला ट्रेन करतात आणि मग तुमच्या सोबत पण असतात. टेन्शन येतं सुरुवातीला, म्हणजे पहिलं बातमीपत्र दिल्यानंतर आलेले रोमांच मला अजूनही आठवतात. बातमीपत्र दिल्यानंतर बाहेर आले तेव्हा पायगुडे सर म्हणाले जमतंय की, होईल हळूहळू जमेल, पण जबाबदारीने करायचंय, इथे तुम्हाला लाईटली घेऊन चालणार नाही. आणि ते खरंच लक्षात आलं. आणि मग तो ट्रेनिंगचाच भाग होता. की दुसरी एक महत्वाची गोष्ट असते की कॅज्युअल अनाउन्सरमध्ये तुम्हाला आवाजाचे बरेच चढ उतार करावे अपेक्षित आहेत, चालतात, आणि तो एक अनौपचारिक भाग असतो, इन्फॉर्मल वे ऑफ टॉकिंग असतं. पण इथे बातम्या देताना तुम्हाला फॉर्मल किंवा औपचारिक रित्या द्याव्या लागतात, थोडंसं अलिप्त राहावं लागतं, पण जिथे आवश्यक आहे तिथे आवाजात चढउतार करावे लागतात. जसं की मी साधी बातमी देतीये आणि अचानक कुणाच्या तरी निधनाची बातमी मला वाचायची आहे, तो क्षण असा असतो की मग आपल्याला पटकन लक्षात येत नाही. मग एक ती सवय लावायची की चार ओळीत मध्ये लक्षात घ्यायची की ही बातमी निधनाची आहे की स्पोर्ट्सची आहे, आणि तेवढं लक्षात आलं की मग तो आवाज बदलता येतो. तो ते सवयीनीच येतं, सरावानी तो भाग येतो. पण तरी सुद्धा असं होतं की आपलं संपूर्ण लक्ष आवाजावर, उच्चारांवर असतं. मग अशा वेळेस अचानक निधनाची बातमी आली तर तो आवाज कसा बदलणार. तर मी एक छोटीशी आयडिया अशी करायची की बातमीला उजवीकडे जिथे जिथे निधनाची किंवा सॅड बातमी असेल, अपघातांची असेल, सॅड न्यूज म्हणून लिहून ठेवायचं. आणि जेव्हा आपण एक कागद दुसरीकडे टाकतो तेवढ्या भागात तेवढ्या वेळात ते दिसतं आपल्याला, आणि मग तो टोन चेंज करता येतो. तर हा एक भाग आकाशवाणीच्या ट्रेनिंगमध्ये लक्षात आला की आपल्याला एक अलिप्तपणा पण ठेवायचा आहे, पण कोरडेपणा आणि रुक्षपणा पण आपल्याला आणू द्यायचा, थोडासा इंटरेस्ट पण लोकांना वाटायला हवा.
2: आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या श्रृंखलेत आजच्या 7व्या भागात आकाशवाणीची समृद्ध परंपरा या विषयावर शरयू देशपांडे यांच्याशी बोलत आहोत. आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात वृत्त निवेदिका म्हणून काम केल्यानंतर, त्याच्यानंतर आताच्या वर्तमान काळात वृत्त निवेदिकाचा अनुभव आणि त्याचा उपयोग आताच्या घडीला तुम्हाला होतोय का?
0: अगदी निश्चित खूप होतो. आकाशवाणीनी मला आणि वृत्त निवेदनानी मला सर्वप्रथम एक विशेष ओळख मिळवून दिली, एक नाव, एक मान सन्मान मला मिळाला. आणि त्या काळी तर आकाशवाणीत काम करणं हेच खूप मानाचं समजलं जाईल. आणि त्यातूनही वृत्त निवेदिका म्हणून एक वेगळी ओळख मला मिळाली, शिस्त दिली वृत्त निवेदनानी. कारण सकाळी लवकर जायचं, म्हणजे मी सकाळी लवकर उठून तिकडे यायचे, त्यामुळे एक असं ती 3-4 वर्ष अशी माझी दिवसभराचं रुटीन ठरलेलं असायचं. त्यामुळे एक शिस्त मिळाली जी मी त्यातून वेळेचं महत्व समजलं, जे की मला आता खूप ठिकाणी निवेदन करतानाही उपयोगी पडतं. जसं मी तुम्हाला म्हणलं की बातम्या लिहिणं आणि त्या कागद अरेंज करणं हे माझं अजूनही सुरू आहे. वेळेचं महत्वही मला त्यामुळे समजलं. मराठी भाषेच्या नव्याने मला प्रेमात पडलं एकूणच आकाशवाणीनी, आणि जास्त वेळ वृत्तनिवेदन केलं त्यामुळे. की ते शब्द असतात, तीच भाषा आहे, पण जेव्हा आपण बातमीदार म्हणून ते शब्द वापरतो तेव्हा त्या शब्दांना एक वेगळंच वजन प्राप्त होतं असं मला वाटतं. शब्दांचे उच्चार, चढउतार हे जे वृत्तनिवेदनात होते ते मला निवेदनात अगदी तसे उपयोगी पडतात. वृत्तनिवेदनानी ती सांगायचं तर न संपणारी शिदोरी दिलेली आहे. मला ती कशी कशा प्रकारे उपयोगी पडेल हे त्या त्या क्षणीच मला जाणवतं. अरे हा हे मला जमतंय, कारण मला त्याचा अनुभव आलाय, आकाशवाणीत ते मी शिकलेली आहे. प्राध्यापिका म्हणून जेव्हा काम करते तेव्हाही त्या वृत्तनिवेदनाचा, आकाशवाणीच्या अनुभवाचा मला खूप खूप उपयोग होतो. वेळेचं भान, वेळेची मर्यादा असतेच, पण एकूणच एखाद्या वेळी जर मुलींना कंटाळा येत असेल तर त्या अनुषंगाने कसं ते आपलं बोलणं जास्तीत जास्त इंटरेस्टिंग करायचं, त्यांना कसं त्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी करून घ्यायचं.

0: हा भाग मला नक्कीच आकाशवाणीने दिला आणि दोन्हीकडे म्हणजे माझ्या शिकवण्याच्या क्षेत्रात आणि माझ्या निवेदनाच्या क्षेत्रात मला दोन्हीकडे म्हणजे खूपच म्हणजे मला ह्या निमित्ताने खरं तर कृतज्ञता व्यक्त करायची आहे. एकूणच आकाशवाणीची विशेषतः औरंगाबाद आकाशवाणीचं ज्या गुरुजींनी ज्या गुरुंनी मला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं माझ्यावर संस्कार केले भाषेचे उच्चारांचे शब्दाचे आवाजाचे त्या सर्वांच्या प्रती मी खरंच कृतज्ञता मनोमन कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे स्टुडिओ सोडून मला बरीच वर्ष झाली पण तो स्टुडिओ तिथला तो सुगंध ते रेड कार्पेट आणि हे जे आपण आता बघतोय ऑन एअर ते इतकं माझ्या मनात तो स्टुडिओ अजूनही आहे आणि मला तुमच्या निमित्ताने आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला पुन्हा त्या स्टुडिओत इथेही येण्याची आणि तिकडे मानसिकरित्या जाण्याची संधी मिळाली.
1: कसं आहे ना आपण रोजचं जे बोलणं असतं आपलं तो जो टोन असतो तो टोन आकाशवाणीत येण्याच्या आधी वेगळा होता
0: अगदी
1: आणि आकाशवाणीत आपण आल्यानंतर आकाशवाणीत बोलत असतो माईकवर बोलत असतो रसिकांशी बोलत असतो तो टोन वेगळा असतो पण कालांतराने काय होतं ना आकाशवाणीत आपण जसं बोलत जातो तर ते रोजच्या जीवनामध्ये टोनिंग आपलं ते तसंच राहतं पण काही वेळेला कसं होतं की समोरची व्यक्ती तुम्ही आकाशवाणीत काम करता का तर ह्या बोलण्यावरनं आपण आकाशवाणीत काम करतो ही एक वेगळी ओळख आपल्याला आपोआप मिळत जाते.
0: नक्कीच नक्कीच.
1: आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या श्रृंखले अंतर्गत शरयू देशपांडे मॅडम जाता जाता वृत्त निवेदिका म्हणून काही उमेदवारांना जर आकाशवाणीत काम करायचं असेल किंवा उद्घोषिका म्हणून काम करायचं असेल तर त्याबद्दल आमच्या रसिक श्रोत्यांना काय मोलाचा सल्ला द्याल?
0: वृत्त निवेदक असो किंवा उद्घोषक असो आकाशवाणी तुम्हाला खूप काही देऊन जाते. प्रत्येक गोष्ट सांगता येणार नाही कदाचित पण एक वेगळ्या प्रकारचं संस्करण हे आपल्या मनावर होत राहतं कळत नकळत ते संस्कार आपल्याला मिळत राहतात. तर मी नक्कीच नवीन ज्या लोकांना या क्षेत्रात येण्याची संधी आहे त्यांना मी नक्की म्हणेन की या क्षेत्रात या कारण ह्याचं कसं आहे ह्याचा फार तुम्हाला ग्लॅमर कुठे दिसणार नाही पण तरीही जसं आपण म्हणतो की स्लो अँड स्टेडी विन्स द रेस आकाशवाणी त्यासारखी आहे. आकाशवाणी ही कुठल्याही इतर पोर्टलशी इतर मंचाशी कुठल्याही प्रकारची स्पर्धा न करता एक लक्ष ठेवून काम करत राहते मार्गक्रमण करत राहते. इतकी वर्ष झाली 90 वर्षाची ही गौरवशाली परंपरा आहे आणि आपल्याला या परंपरेचा पायी होण्याची संधी मिळतीये ती आकाशवाणीमुळे मिळतीये. तर वृत्त निवेदन असो किंवा कॅज्युअल अनाउन्सर म्हणून जरी तुम्ही या क्षेत्रात नक्की या ह्या क्षेत्रातून अनेक वाटा मिळतात. जसं मला वृत्त निवेदन करण्यामुळे इतर अनेक निवेदनाचे कार्यक्रम मिळत गेले वृत्त निवेदन असो किंवा उद्घोषणा करण्यासाठी म्हणून असो पण आकाशवाणीचा कायम तुम्हाला आयुष्यात ती न संपणारी शिदोरी आहे आणि तुम्हाला त्याचा कायम उपयोग होत राहील हेच पाहना. म्हणजे इतकी वर्ष झाली आकाशवाणी सोडून पण तरीही हैदराबाद आकाशवाणीनी आठवणीने मला इथे बोलवलं मला त्या अजूनही आठवणींना उजाळा देण्याची संधी दिली ते हे सगळं आकाशवाणीनेच दिलेलं आहे. त्याबद्दल मेघनाताई मी तुमचे समस्त आकाशवाणीचे मनपूर्वक आभार मानते. ही संधी दिल्याबद्दल मी खरंच कृतज्ञता व्यक्त करते.
1: शरयू देशपांडे वेळात वेळ काढून तुम्ही आकाशवाणी स्टुडिओत येऊन आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या कार्यक्रमाअंतर्गत आपण खूप छान माहिती दिली आपले अनुभव सांगितले आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

0: आताचा पण
1: आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या श्रृंखले अंतर्गत आजच्या 7व्या भागात आकाशवाणीची समृद्ध परंपरा या विषयावर शरयू देशपांडे यांची मेघना डबू यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

उबंटू या चित्रपटातलं समीर सामंत यांचं गीत मुग्धा वैशंपायन आणि अजित परब यांच्या युगलस्वरात आताच आपण ऐकलं. संगीत कौशल इनामदार यांचं होतं. श्रोते हो, आपल्या निशिगंध मराठी कार्यक्रमात हैदराबाद आकाशवाणी केंद्राचं प्रसारण दर सोमवारी आणि दर बुधवारी दुपारी 2:30 आपण ऐकू शकाल. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध समाप्त होत आहे. पुन्हा भेट आहेच येत्या बुधवारी याच आठवड्यात दुपारी 2:30 याच मीटर्सवर. तोपर्यंत मेघना डबूचा नमस्कार.